0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ, ಹೌದು ತುಂಬ ಜನ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ. ಮತ್ತೊಂದು ಸಾರಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಹೇಳಿಬಿಡ್ತೇನೆ, ಯಾಕಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ಹಾಡಿನ ಕಾಲಾವಕಾಶ ಇದೆ. ಭಾರತದ ಮೊದಲ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಯಾವುದಾಗಿತ್ತು, ಎಲ್ಲಿತ್ತು, ಯಾವಾಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು, ಹೀಗೆ ನಿಮ್ಮ ಉತ್ತರವನ್ನು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ಚಿತ್ರದ ಈ ಗೀತೆಯನ್ನು.

0: कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी
1: प्रधानमंत्री किसान मानधन योजना
2: ಸಿಗುವುದು ಪೆನ್ಷನ್ ನ ಆಸರೆಯು ಆಗದು ನಿರಾಸರೆ ಇನ್ನು ಸಿಗುವುದು ಸಂತಸದ ಕ್ಷಣವು ಕಳೆವುದು ಸುಖ